0: 만행게 지니 바랏 하스데와 산드라얀 트리부 샤이드부 언절 하이거부 자가 탕게이 하 쇼게이 삭제증 파디데가 세콕두 거저라 헬로 헬로
1: 에 리워 카함 코니가
0: 세콕 에 사디 북극 사디
1: 아보 도킨 메루 북극
0: 도킨 메루나 आओ द बेला के हम भाई बुक कोनिका नो आओ बुक कोनिका अंगंगे सुपर फास्ट नि मनो ब जेफ्रो वो रेडी आंसर रनानी बागे बाकरंग हरनानी बागे जेफ्रो बो बो एकदम फास्ट बेला के हम भाई बुक न जेफ्रो बो न फास्ट अंगी तोंग मा बागे ने आओ हन अंग खाखायो नंग नेनि नुखुंग हुगुंग रगो ब बेला के न कसरांगना बेला के न फास्ट जत जागनो एक्टिव हाय के बा जत जागनो बहाय करे दिबा बाक्सा ब्र जत जागनो शामुंग न परफेक्ट बहाय इंग नानि खाखायो बेला हम बाय बुखुंग न देगा से कक दुंग नाय नेलेन हेलो हेलो
2: आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं
0: साबुनी मो कक दुगले फायो फियाबा होल्ड अंगे थांग थांगो ककरे चाय तोदि खाखायो मानि थांगना हानि हाय हेलो Hello. Hello. Lam sogo taku? Takar jola ni Shomir. Hello.
3: Nam prosno bahi bote.
0: Dosh hadi taku Shomir. Shomir da. Chandrayaan 3 jesini barat hastini Chandrayaan 3 tala rohor yadiba angai rohor mani bobbu saido thangai shogai aro uttor meru bisnu onchol dakhin meru purbo meru hnei tongo obuno singi tong mani dakhu dakhin meru balai hamai dakhu shomir nobo Dashing Sini Buku Konika, Puyano Shaga Dokin Meru, Takuk Shomir Bushaga Dokin Meru, Awabuno, Karek Hayakababuno, Shoisini Barot, Hashtevo, Puya Walni, Puya Desangi, Puya Sini Barot, Hashteno, Puya Angi, Talni, Dokin Meru, Tangi, Shaxes Ungo, Obo Sung Simon of Hadi Degasa, Kogdo Gojara, Hello, Hello, Hello. Piaba, cogduk zoi tangzak, the cockery, chai to pidika, cogduk, money tangana. Zingoba, hey, question doctor Uramuram to be fair, muito botoninani nango, mohirono, padding it, I say, Hanohai. Cogduk to high shock by Jack, Piaba question, Singlena, cogduk Romina Lachino. Hello. Hello. Hello. Fadi getegesa question ganga getegesa sungmunga C deck nei dongo C deck nei 1991 salo Bharato puila super computer nei nei sunam jago C deck nei 1991 ba ajini Bharat haste puila super computer nei sunam jago abuni mong tamo tomong no shaiman kenaro gring hordi 2326253 yo kokduk number baskanga 0381 na tafogdi Hello.
4: Hello, bye. Divor Kaham.
0: Oh, Divor Kaham Takuk Bridges, Lamsogo.
4: Gordolan Bridges by Omka Dokin Merta.
0: Dokin Meru. Ow. Hambai Takuk. Tabu kind of high ticket has sung mung her C deck 1991 Jinny Barot has the Puya super computer Nisanam Zakmani. Oh, Albo her. Tamo mung tomono shaiman kanke sadi ang narok no option buri rwana porom 8000 hnine dongo kaisa ang protu suni dongo mihir hnine dongo pramat hnine dongo si dek nishna mani chini Bharat haste puila super computer snam nai ni mung tomono shaiman ke sadi fadi kok do kaisa hanyo hai hello divar kaham taku Oh, sorry, Taku Gobani, sorry.
4: I'm going to ask
0: you a question. 2023. 2023. I'm going to ask you
4: a question.
0: I'm going to ask you a question. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. 2023. आउ सी देख्ने कैसा 1991 भारत हस्त पहिला सुपर कम्प्युटर सुनाम जाग्ने सुनाम जाग्मनि सुनाम नै मुङ त म अब के भा जुन सी देख्ने जे साइमन यदा पहिला चिनी भारत हस्त